0: नाहंकारता प्रबुदीपकारता महा प्रबुदीपकारता हि केवलम् ॐ शांति शांति शांति ओम शलभपुर जी महादेव की जय। देवादिदेव देवेश्वर महादेव की जय। श्री दीप नारायण भगवान की जय। हिंदू धर्म सम्राट परमहंस स्वामी श्री माधवानंद प्रजी सद्गुरुदेव भगवान की जय। विश्वगुरु महामंडलेश्वर परमहंस स्वामी श्री महेश्वरानंद प्रजी गुरुदेव की जय। Salutations to the cosmic self.
1: Pozdravení vesmírnému já.
0: Salutations to Shri Lakpurji Siddhapit Parampara.
1: Pozdravení Shri Alakpurjiho Siddhapit Parampara.
0: My dhanvat pranam to our beloved Gurudev, His Holiness Vishwaguru Mahamandaleshwar Maheshwaranand Puriji.
1: Moje uctivé pozdravení jeho svatosti Vishwaguru Mahamandaleshwar Paramhansovi Swamijimu.
0: Om Namo Narayana and Hari Om to all the sannyasis.
1: Om Namo Narayana and Hari Om všem sannyasinům.
0: Good evening and Hari Om to all of you present here and watching through Swamiji TV.
1: Dobrý večer vám všem, kdo jste tady přítomní a kdo se díváte přes Swamiji TV.
0: I had already my part in the morning, so today in the evening we will talk.
1: Já už jsem měl přednášku dopoledne dnes, takže je řada na Vivekpurijim.
0: But you know we can't skip this.
1: Ale víte, že nemůžeme vynechat tady to učení.
0: So we will do this and then we will see what Vivekpurji will give you.
1: Takže napřed tohle.
0: Shri Gurubhyo Nama.

0: पदाभ्याम पदाहृताभ्याम पदाहृताभ्याम पदाहृताभ्याम पदाहृताभ्याम पदाहृताभ्याम पदाहृताभ्याम पदाहृताभ्याम नालिकानिकाशपदाहृताभ्याम नालिकानिकाशप्रदाहृताभ्याम नालिकानिकाशपदाहृताभ्याम नालिकानिकाशपदाहृताभ्याम नानाविमोहादि नानाविमोहादि नानाविमोहादि नानाविमोहादि नानाविमोहादि नानाविमोहादि नानाविमोहादि नानाविमोहादि नानाविमोहादि निवारिकाभ्याम निवारिकाभ्याम निवारि निवारिकाभ्याम निवारिकाभ्याम निवारिकाभ्याम निवारिकाभ्याम निवारिकाभ्याम निवारिकाभ्याम नानाविमोहादिनिवारिकाभ्याम नानाविमोहादिनिवारिकाभ्याम नानाविमोहादिनिवारिकाभ्याम नानाविमोहादिनिवारिकाभ्याम नानाविमोहादिनिवारिकाभ्याम नानाविमोहादिनिवारिकाभ्याम नालिकानिकाशपदाहृताभ्याम नानाविमोहादिनिवारिकाभ्याम नालिकानिकाशपदाहृदाभ्याम नानाविमोहादिनिवारिकाभ्याम नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्याम ततिप्रदाभ्याम ततिप्रदाभ्याम ततिप्रदाभ्याम ततिप्रदाभ्याम ततिप्रदाभ्याम ततिप्रदाभ्याम नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्याम नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्याम नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्याम नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्याम नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम नालिकानिकाशपदाहृदाभ्याम नानाविमोहादिनिवारिकाभ्याम नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्याम नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम नालिकानिकाशपदाहृदाभ्याम नमज्जनाभीष्टततिप्रदाभ्याम नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्याम नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम. So for those of you who are writing, please write.
1: Kdo si píšete, tak si prosím pište.
0: Salutations to the sandals of my guru.
1: Pozdravení sandálům mého gurua.
0: Salutations to the sandals of my guru.
1: Pozdravení sandálům mého gurua.
0: Which attracts us.
1: Který nás přitahuje.
0: To lotus-like feet of our guru.
1: Které nás přitahují k lotosovým nohám gurua.
0: Which attracts us.
1: Které nás přitahují.
0: To lotus-like feet of our guru.
1: K lotosovým nohám gurua.
0: Which cures us.
1: Které nás uzdravují.
0: Of the unwanted desires.
1: Od nechtěných tužeb.
0: Which cures us.
1: Které nás uzdravují.
0: From the unwanted desires.
1: Od nechtěných tužeb.
0: And which helps.
1: A které pomáhají.
0: Fulfill the desires of those who salute.
1: Naplňovat touhy těch, kdo je zdraví.
0: And which helps to fulfill the desires of those who salute.
1: A kdo pomáhají naplňovat touhy těch, kdo je zdraví.
0: Salutations to the sandals of my guru.
1: Pozdravení sandálům mého gurua.
0: Which attracts us to the lotus-like feet of our guru.
1: Které nás přitahují k lotosovým nohám gurua.
0: Which cures us of the unwanted desires.
1: Které nás léčí od nechtěných tužeb.
0: And which helps fulfill the desires of those who salute.
1: A pomáhají naplňovat tužby těch, kdo ho zdraví.
0: Svasti prajabhyam paripalayantam nyayena margena mahin mahisha gau brahmanebhyo shubhamastu nityam loka samasta sukhino bhavantu. Om shanti shanti shanti. Om Shri Deepnaran Bhagavan ki jai. Devadatev Devashwar Mahadev ki jai. Shri Deepnaran Bhagavan ki jai. Hindu Dharam Samrat Paramahansa Sri Madhavanand Praja Satgurudev Bhagavan ki jai. Vishwaguru Mahamandaleshwa Paramahansa Sri Maheshwaranand Praja Gurudev ki jai. Hara Namah Parvati Pataye Hara Hara Mahadeva Shambhau.
2: Pranam Gurudev.
1: Pranam Gurudevo.
2: Hari Om, dear brothers and sisters.
1: Hari Om, milí bratři a sestry.
2: Today is so nice to see you near.
1: Dneska je tak hezké, že vás vidím blízko.
2: It is nice to see you very near, not half kilometer far and that you are sitting.
1: Je hezké, že jste blízko a ne ve vzdálenosti půl kilometru.
2: And it's much better energy to feel.
1: A je to mnohem lepší energie, která se
2: all
1: dá vnímat.
2: More closer now to the Abba Mandal of our Gurudev.
1: A jsme také blíž Gurudevovi.
2: Today they come to my mind one story.
1: Dnes mi přišla na mysl jedna historka.
2: Because during the morning Swamiji where with other people go to the little not horse riding but coach and you know this with the horse this chariot carriage yes.
1: Protože Swamiji se jel ještě s dalšími lidmi projet na koních, na povoze s koňmi.
2: And it was the old way of transport.
1: A byl to takový starý způsob dopravy.
2: Two horses.
1: Mít dva koně.
2: And approximately 10-12 people.
1: A tak 10-12 lidí.
2: Poor horses.
1: Chudáci koně.
2: But in that moment I remember one nice story.
1: Ale v tu chvíli jsem si vzpomněl na jeden hezký příběh.
2: That was one big family.
1: Byla jedna veliká rodina.
2: Approximately same quantity. 12 people, lot of children, lot of stuff, everything in the one this chariot.
1: A byla to zhruba stejně velká rodina, nějakých 10-12 lidí. Měli spoustu dětí a spoustu věcí a všechno to vezl ten jeden povoz.
2: And that was some nomad.
1: Byla to taková rodina.